0: സമയം 6 മണി കഴിഞ്ഞ് 19 മിനിറ്റും 55 സെക്കൻഡും. ഇനി 6:20 സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം. ഡൽഹിയിലെ
1: ആകാശവാണി സംപ്രതി വാർത്താഹ ശ്രൂയന്താം. പ്രവാചക ജതിന ശർമ്മ. ആദൌ മുഖ്യ വാർത്താഹ. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ആന്ധ്രപ്രദേശസ്യ ഭോഗാപുരം സ്ഥലെ അല്ലൂരി സീതാറാം രാജു അന്താരാഷ്ട്രീയ വിമാനപത്തനസ്യ ഉദ്ഘാടനം അകരോത്. അഥ ച ആധാരഭൂത സംരചനാ ഊർജാക്ഷേത്രയോഃ 18,000 കോടി രൂപ്യകാണാം പ്രകല്പാഃ അപി ശുഭാരംഭിതാഃ. നാഥുലാദ്വാരസ്യ മാധ്യമേന ഭാരത ചീനയോഃ മധ്യേ സീമാപാര വ്യാപാരഃ പുനഃ സമാരബ്ധഃ. രാഷ്ട്രീയ സുരക്ഷാ പരാമർശകഃ അജിത് ഡോവാലഃ ലോകമാന്യ തിലക രാഷ്ട്രീയ പുരസ്കാരേണ സഭാജിതഃ. ഗ്ലാസ്ഗോ നഗരെ ആയോജിത്തെ രാഷ്ട്രമണ്ഡല ക്രീഡോത്സവേ മഹിളാനാം ചതുപഞ്ചാശത് സപ്തപഞ്ചാശത് കിലോഗ്രാം വർഗയോഃ ജാസ്മിൻ ലംബോരിയ പ്രീതി പവാർ ഇത്യേതാഭ്യാം സ്വർണപ്പതകം വിജിതം. അപി ച തായ്പേ ഓപ്പൺ ബാഡ്മിന്റൺ പ്രതിയോഗിതായാഃ ചരമസ്പർധായാം പ്രവിഷ്ട ഭാരതസ്യ 17-വർഷീയ ക്രീഡിക തൻവി ശർമ്മ. അഥ വാർത്താഃ വിശദീകൃത്യ. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി അദ്യ പ്രാവോചത് യത് ആന്ധ്രപ്രദേശഃ ദ്രുതഗത്യാ അഗ്രേസരതി. സഹൈവ കേന്ദ്രസർവകാരഃ വിശാലസ്തരീയ ആധാരഭൂത സംരചനായാഃ ഔദ്യോഗിക വികാസസ്യ ച മാധ്യമേന സ്വർണ ആന്ധ്രസ്യ അഥ വികസിത ഭാരതസ്യ സങ്കല്പം പൂരയിത്തും പൂർണ്ണതഃ കടിബദ്ധോ വർത്തതേ. വിജയനഗരം ജനപദസ്യ ഭോഗപുരം സ്ഥലെ അല്ലൂരി സീതാറാം രാജു അന്താരാഷ്ട്രീയ വിമാനപത്തനസ്യ ഉദ്ഘാടനോത്തരം ജനസഭാം സംബോധയൻ പ്രധാനമന്ത്രി ന്യഗാദീത് യത് വിമാനപത്തന മാർഗോർജാക്ഷേത്രാണി സമേത്യ 18,000 കോടി രൂപ്യകാണാം വികാസ പരിയോജനാഃ കേന്ദ്രരാജ്യയോഃ എൻഡിഎ സർവകാരസ്യ നേതൃത്വേ രാജ്യസ്യ ദ്രുതഗത്യാ ജായമാനാം പ്രഗതിം പ്രദർശയതി.
2: आज यहां करीब 18,000 करोड़ रुपीज की विकास परियोजनाओं का शुभारंभ लोकार्पण और शिलान्यास हुआ है. एयरपोर्ट के साथ साथ ये प्रोजेक्ट आंध्र की रोड कनेक्टिविटी से भी जुड़े हैं. इनमें एनर्जी सिक्योरिटी से जुड़े प्रोजेक्ट भी हैं. ये विकास कार्य इस बात के प्रतीक है कि इस समय आंध्र किस स्पीड से आगे बढ़ रहा है.
1: പ്രധാനമന്ത്രിണ എത്തത് നവീന വിമാനപത്തനം ആന്ധ്രപ്രദേശസ്യ വിശേഷത ഉത്തരാന്ധ്രക്ഷേത്രസ്യ പ്രഗതേഃ ധാവനമാർഗഃ സഹൈവ രാജ്യസ്യ യൂനാം ആകാംക്ഷാണാം ക്ഷേപണമഞ്ചഃ ഇതി പ്രതിപാദിതം. സഹ അഘോഷയത് യത് അസ്യ വിമാനപത്തനസ്യ നാമകരണം സ്വതന്ത്രതാസേനാനിനഃ അല്ലൂരി സീതാറാം രാജുവര്യസ്യ നാമ്നാ കൃതം. യത് ആഗാമി വംശായ ദേശഭക്തേഃ സമാജസേവായാഃ ച പ്രേരണാം പ്രദാസ്യതി.
2: എൻഡിഎ സർക്കാർ മേ ആജ് ഛോട്ടേ ശഹർ കേ സാധാരണ ലോക് ഭീ ഫ്ലൈറ്റ് സേ ആ ജാ രഹേ ഹൈ. 12 ഇയേഴ്സ് മേ സിർഫ് എയർപോർട്ട് കി സംഖ്യാ ഹി നഹീ ബഡി ഹൈ. ഹമാരി ഉഡാൻ യോജനാ കേ കാരണ ആജ് ഗരീബ് പരിവാർ കേ ലോഗോ കോ ഭീ ജഹാജ് മേ ബൈഠനേ കാ അവസർ മിൽ റഹാ ഹൈ. ഇസ് യോജനാ നേ ഗരീബ് സേ ഗരീബ് കോ അപ്നാ സപ്നാ പൂരാ കർനേ മേ മദദ് കീ. കുഛ് ദിൻ പഹലേ ഹി സർക്കാർ നേ ഉഡാൻ യോജനാ കേ ദൂസരേ ഫേസ് കീ ശുരുആത് കീ. ഇസ് പർ ഭീ 29,000 കറോഡ് രൂപീസ് ഖർച്ച് കിയേ ജായേംഗേ.
1: अत्रावसरे केन्द्रीय नागरिक विमानन मंत्री के मोहन नायडू एतस्य विमानपत्तनस्य उद्घाटनम ऐतिहासिक कीर्तिमानत्वेन व्यपादिशत. सहैव तेनोक्तं यत् विमानपत्तनमिदं उत्तरांध्र क्षेत्रं विकासस्य निवेशस्य उद्यमस्य च मुख्यद्वारत्वेन परिवर्तयिष्यति. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി അദ്യ സായം മൈസൂരുനഗരെ സ്വാമി വിവേകാനന്ദ സാംസ്കൃതിക യുവകേന്ദ്രസ്യ വിവേകസ്മാരകസ്യ ഉദ്ഘാടനം അകരോത്. എതത് സ്മാരകം 92,000 സ്വാമി വിവേകാനന്ദസ്യ മൈസൂരുനഗരീയ ഐതിഹാസിക പ്രവാസസ്യ സ്മൃതിം സഞ്ജീവയതി. तस्मिन् काले सः मैसूरु राज्यस्य दीवान पदभूषितं सर के शेषाद्रि अय्यर इत्यमुना सह अमिलत। सहैव शिकागो नगरे आयोजितायां विश्वधर्म संसदि भागग्रहणाय अमेरिका यात्रायै मैसूरु महाराज्ञः श्री चाम राजेन्द्र वोडियार वर्यात् वित्तीय साहाय्याम् अलभत। अवसरेऽस्मिन् जनसभां सम्बोधयन् प्रधानमन्त्री मोदी अवदत् यत् स्वामी विवेकानन्दः वस्तुतः भारतस्य भावनायाः प्रतीकभूतम् आसीत्। सः सबलं प्रोदीरितवान् यत् देशस्य युवानः वैश्विक विकासम् अग्रे वर्धयन्ति।
2: मैसूरु भारत की अनादि सांस्कृतिक चेतना का केंद्र रहा है। यहाँ के मंदिर, यहाँ की परंपराएं और उत्सव, मैसूरु का दशहरा, यहाँ के भव्य महल, इसका संगीत और साहित्य, भारत की विरासत इस शहर के कण कण में रची बसी है।
1: उद्घाटनावसरे प्रधानमन्त्रिणे विवेक स्मारकस्य भ्रमणं कारितम्, यत्र सः स्वामी विवेकानन्दस्य प्रतिम्नि पुष्पाञ्जलिं समर्पयत्। अनेनैव सः प्रधानमन्त्री स्मारक प्रांगणे पादपारोपणमपि अकरोत्। सिक्किम राज्ये स्थितेन नाथुलापास इति माध्यमेन भारत चीनयोः मध्ये सीमापार व्यापारः अद्य प्रातः पुनः प्रारब्धः, येन षड्वर्षाधिकस्य स्थगनस्य अन्तोऽभवत्। अस्य व्यापारस्य पुनः प्रारम्भः भारत चीनयोः द्विपक्षीय सम्बन्धेषु कश्चन सकारात्मकः संकेतः वर्तते। अस्माकं संवाददात्रा विज्ञापितं यत् अद्य प्रातः उभयोः देशयोः अधिकारिणः नो मेन्स लैंड इति क्षेत्रे परस्परम् अमिलन्। चीनपक्षस्य नेतृत्वं तिब्बत स्वायत्त क्षेत्रस्य प्रशासनिक प्रमुखैः सहैव तस्य वाणिज्य सीमा व्यापार विभागयोः प्रतिनिधिभिः कृतम्। संस्कृत वार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। राष्ट्रिय सुरक्षा परामर्शकः अजीत डोवालः अद्य पुणे नगरे आयोजिते एकस्मिन् समारोहे लोकमान्य तिलक राष्ट्रिय पुरस्कारेण सभाजितः। लोकमान्य तिलक स्मारक न्यासेन संस्थापितः एषः पुरस्कारः लोकमान्य बालगंगाधर तिलक वर्यस्य षडाधिक शततमे पुण्यतिथ्यवसरे केन्द्रीय गृहमन्त्रिणा अमितशाहेन प्रदत्तः। अत्रावसरे सम्बोधयन् अमितशाहः अवदत् यत् अजीत डोवालः भारतस्य राष्ट्रिय सुरक्षायाः सुदृढीकरणे असाधारणं योगदानं व्याहृतवान्। सः अवदत् यत् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः नेतृत्वे राष्ट्रिय सुरक्षा सम्बद्धेषु प्रमुखनिर्णयेषु डोवालः मुख्यभूमिकां निर्व्यूढवान्। जम्मूकश्मीरस्थ कुलगाम जनपदस्य केलम क्षेत्रे दुरापन्ने आतंकाक्रमणे व्रणितः द्वितीय श्रमिकः अद्य प्रातः चिकित्सालये मृत्युम् उपगतः, येन मृतकानां संख्या द्वयं समभवत्। वरिष्ठाधिकारिणा विज्ञापितं यत् इतस्ततः अज्ञात आतंकवादिभिः इष्टिका यन्त्रागारे कार्यं कुर्वतोः द्वयोः श्रमिकयोः उपरि भुशुण्डिका प्रहारः कृतः। घटनायाः पश्चादेव तत्क्षेत्रम् अवरुध्य आतंकवादिनाम् अन्वेषणाय बृहत् अभियानं प्रवर्तितम्। उपराज्यपालः मनोज सिंह, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला च एतस्य नृशंस हत्याकाण्डस्य तीव्रग्रहणाम् अकुरुताम्। मृतानां परिवारजनेभ्यः च संवेदनां प्रकटितवन्तौ। भारतीय ऋतु विभागेन संभाव्यते यत् दक्षिण पश्चिमादागच्छतः प्रावृषः उत्तरार्धे देशे अनावृष्टिः मन्दवर्षणं वा भवेत्। अगस्तमासे च वर्षणम् ऊनमेव भविष्यति। पूर्वीय भागेषु उत्तर पश्चिम मध्य भारते पूर्वोत्तर क्षेत्रेषु च वर्षा सामान्या स्थास्यति इत्यपि ऋतुविज्ञानस्य स्पष्टीकरणम्। ग्लास्गो नगरे आयोजिते राष्ट्रमण्डल क्रीडासु अद्य भारतस्य प्रीति पवार, जैस्मिन लेम्बोरिया च स्वस्व अन्तिम मुष्टियुद्धे 5-0 इति अंकान्तरालेन विजयं सम्प्राप्य स्वर्णपदकं विजितवत्यौ। अत्रान्तरे त्रिकूर्दक क्रीडासु भारतस्य प्रवीण चित्रावेलेन रजत पदकं, सेलवा प्रभुना च कांस्य पदकम् अवाप्तम्। ताइपे ओपन बैडमिंटन प्रतियोगितायाः चरमस्पर्धायां प्रविष्टा भारतस्य 17-वर्षीया क्रीडिका तन्वी शर्मा इति वार्ताः।
0: ആകാശവാണി സമയം 6 മണി കഴിഞ്ഞ് 30 മിനിറ്റും 3 സെക്കൻഡും. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
3: എനിക്കൊരു പിടിവാശിക്കാരനായ അയൽക്കാരനുണ്ട്. കോളനിയിലെ എല്ലാവരും സോളാർ പാനലുകൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്, പക്ഷേ വൈദ്യുതി ബിൽ പൂജ്യമാകുമെന്ന് വിശ്വസിക്കാൻ അയാൾ മാത്രം തയ്യാറായില്ല. അപ്പോൾ ഞാൻ അവനോട് പറഞ്ഞു, മോനെ, ഇതിന്റെ പേര് തന്നെ PM സൂര്യാഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന എന്നാണെന്ന്. പിന്നീട് ഓരോരുത്തർക്കും വൈദ്യുതി ബിൽ പൂജ്യം വരാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ അയാൾ പറഞ്ഞു, ഇനി ഇത് ഞാനും സ്ഥാപിക്കാമെന്ന്. PM സൂര്യാഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന ചേരുന്നതിനായി രജിസ്റ്റർ ചെയ്യൂ. PM സൂര്യാഘർ.